रख दे ख्याल पूरा सिर ते कमीन दा, रख दे ख्याल पूरा सिर ते कमीन दा, कातों है नी

तेरा हुण तख्त हिला देना जेने तू तख्त ते चढ़ बैठे ओ कुरनावे लबांगे जिस दे